तू आद पुरख अपरम पर करता जी, तुद जीवड वरण कोई। तू जुग जुग एको, सदा सदा तू एको जी, तू निचल करता सोई। तुद आपे पावे सोई वरता जी, तू आपे करह सोई। तुद आपे सरहच सब उपाई जी, तुद आपे सरज सब गोई।

ജനമ മറേ സോക്കാച്ചോ കാച്ച ആവാഗവന മിട്ടേ പ്രഭസേവ ആവത്യാഗ ധരണ ഗുരുദേവ ഇയോ രത്ന ജനമ കാ ഹോയ ഉദഹാര ഹര ഹര സിമര പ്രാണ ആദഹാര അനുകോപാവ നാ ശൂട്ടന ഹാരേ സിമൃത ശാസ്ത്ര വേദ വിചാര ഹർ കി ഭഗത കരഹോ മന ലായ മന വംശത നാനക ഫല പായ സാംഗ ന ചാലത തീരേ തഹനാ തൂ ക്യാ ലപടാവ ഹൈ മൂർഖ മാന സ്വത മീത കുടാംബ ആർ ബനതാ ഇനതേ കഹോ തും കവന സനാഥ രാജ രംഗ മായാ വിസ്താര ഇനതേ കഹോ കവന ഛുട്കാര അസ ഹസ്തി രാട അസവാരി ടൂഠാ ഡംഫ ടൂഠ പാസാരി ജന ദിയേ ഇസ് ബുജൈ നാ ബിഗാനാ നാംഗ സാര നാനക പശതാനാ ഗുര കി മാത തൂ ലേ ഏ ആനേ ഭഗത ബിനാ ബഹു ഡൂബേ സ്യാനേ ഹർ കി ഭഗത കരഹോ മന മീത നിർമ്മല ഹോയ തുമാരോ ചീത ചരണ കമല രാഖോ മന മാഹേ ജന്മ ജന്മ കേ കേര ബിഖ ജാഹേ ആപ് ജപഹോ അവരാ നാമ ജപാവഹോ സുനത കഹത രഹത ഗത പാവഹോ സാര കൂത സത ഹർ കോ നാവ് സഹജ സുബഹായ നാനക ഗുണ ഗാവ് ഗുണ ഗാവത തേരി ഉത്തര സമയല ബിൻസ ജായ ഹോമൈ ബിഖ ഫൈല ഹോഹേ അചിന്ത ബസൈ സുഖ നാല സാസ് ഗ്രാസ ഹർ നാമ സമാല ചാട് സി ആനപ സകലീ മന സാധ സംഗ പാവഹ സച തഹന ഹാർ പൂജീ സഞ്ച കരഹ വ്യോഹാര ഈഹാ സുഖ ദർഗഹ ജയകാര സർബ നിരന്തര ഏകോ ദേഖ കഹു നാനക ജാകൈ മസ്തക ലേഖ ഏകോ ജാപ ഏകോ സാലാഹേ ഏക സിമര ഏകോ മന ആഹേ ഏക കേ ഗുണ ഗാവു അനന്ത മന തന ജാപ ഏക ഭഗവന്ത ഏകോ ഏക ഏക ഹരിയാപ പൂർണ പൂര രഹയോ പ്രഭ വ്യാപ അനക വിസ്താര ഏക തേ തഹേ ഏക ആരാധ പരാശത ഗയ മന തന അന്തര ഏക പ്രഭ രാതാ ഗുര പ്രസാദ നാനക ഇത് ജാതാ സലോക ഫിർത ഫിർത പ്രഭ ആയ പരയാ തോ ശരണായ നാനക കീ പ്രഭ ബേനതി അപ്നീ ഭഗതി ലായ അഷ്ടപദി ജാതക ജാന ജാചൈ പ്രഭദാന കര കൃപാ ദേവഹോ ഹർ നാമ സാധ ജനാ കീ മാംഗോ തുഹൂര പാര ബ്രഹ്മ മേരി ശ്രദ്ധാ പൂര സദാ സദാ പ്രഭ കേ ഗുണ ഗാവോ സാസ് സാസ് പ്രഭ തുമഹ ധ്യാവോ ചരണ കമല സ്യോ ലാഗൈ പ്രീത ഭഗത കരോ പ്രഭ കീ നിത നീത ഏക ഓട ഏകോ ആധാര നാനക മാംഗൈ നാമ പ്രഭ സാര പ്രഭ കീ ദൃഷ്ട മഹാസുഖ ഹോയ ഹര രസ പാവൈ ബിർലാ കോയ ജന ചാഖ്യാ സേ ജന തൃപ്താനേ പൂർണ പുരുഖ നഹി രോ ലാനേ സുപർ ഭരേ പ്രേമ രാസരംഗ ഉപജയ ചാവ സാധ കൈ സാംഗ പരേ ശരണ ആന സബ ത്യാഗ അന്തര പ്രകാശ അനദിന ലിവ ലാഗ ബഡ ഭാഗീ ജപയാ പ്രഭ സോയ നാനക നാമ രത്തേ സുഖ ഹോയ സേവക കീ മനസാ പൂരി പഹൈ സദ്ഗുര തേ നിർമ്മല മാത ലായി ജന കൌ പ്രഭ ഹോയോ ദയാല സേവക കീനോ സദാ നിഹാര ബന്ധന കാട മുക്ത ജന പഹയാ ജനമ മരണ ദൂഖ ഭ്രമ ഗയ യച്ച പൂനി ശ്രദ്ധാ സബ പൂരി രവ രഹയാ സദ സാംഗ ഹരൂരി ജിസ് കാ സാ തിന ലിയാ മിലായ നാനക ഭഗതി നാമ സമായ സോ ക്യോ ബിസ്രൈ ജേ കാല നാ പഹന സോ ക്യോ ബിസ്രൈ ജേ കീ ആ ജാന സോ ക്യോ ബിസ്രൈ ജിന സബ കിശ ദീയാ സോ ക്യോ ബിസ്രൈ ജേ ജീവന ജീയാ സോ ക്യോ ബിസ്രൈ ജേ അഗ്ന മഹ രാഖ ഗുര പ്രസാദ കോ ബിർലാ ലാഖ സോ ക്യോ ബിസ്രൈ ജേ ബിഖതേ കാഡൈ ജനമ ജനമ കാ ടൂട്ടാ ഗാണ്ഡൈ ഗോരേ പൂര തത് ഇഹ കുജ ഹയാ പ്രഭ അപ്നാ നാനക ജന ധ്യായാ സാജന സന്ത കരഹോ ഇഹോ കാമ ആന്ത യാഗ ജപഹോ ഹര നാമ സിമര സിമര സിമര സുഖ പാവഹോ ആപ് ജപഹോ അവരഹ നാമ ജപാവഹോ ഭഗത പഹായ തരിയ സംസാര ബിന ഭഗതി തന ഹോസി ഷാര സർവ കല്യാണ സുഖ നിത നാമ ബൂട്ട ജാത പായ വിശ്രാമ സകല ദുഃഖ കാ ഹൂപത നാശ നാനക നാമ ജപഹോ ഗുണതാസ ഉപജീ പ്രീത പ്രേമ രസ ചാവ മന തന അന്തര എഹീ സുവാവ നേത്ര ഹോ പേഖ ദർശ സുഖ ഹോയ മന ബിഗസൈ സാധ ചരണ തോയ ഭഗത ജനാ കൈ മന തന രംഗ ബിർലാ കോ ഉപാവൈ സാംഗ ഏക ബസ ബീജൈ കർമയാ ഗുര പ്രസാദ നാമ ജപ ലയ താകി ഉപമാ കഹി നാ ജായ നാനക രഹയാ സർബ സമായ പ്രഭ ബഖസാന്ദ ദീന ദയാര ഭഗത വശ്യർ സദാ കൃപാല അനാഥ നാഥ ഗോവിന്ദ ഗോപാല സർവ കടാകർത്ത പ്രതപാല ആദ പുരുഖ കാരണ കർത്താര ഭഗത ജനാകേ പ്രാണ ആധാര ജോ ജോ ജപൈ സോ ഹോയ പുനീത ഭഗത പഹായ ലാവൈ മന ഹീത ഹം നിർഗുണ യാര നീച ആജാന നാനക തുമരി ശരണ പുരുഖ ഭഗവാന സർവ ബൈകുണ്ഠ മുക്ത മോഗ പായ ഏക നിമുഖ ഹർ കെ ഗുണ ഗായ അനക രാജ ഭോഗ ബലയായി ഹർ കെ നാമ കീ കഥാ മന പഹായി
बहुभोजन कापर संगीत रसना जपती हर हर मीत पली सुकारनी शोभा धनवंत हृदय बसै पूर्ण गौरमंत साध संग प्रभ देहो निवास सर्व सुख नानक परगास सलोक सरगुण निर्गुण निरंकार सुन समाधि आप आपन किया नानका आपे ही फिर जाप अष्टपदी जब आकार इहो काशना दृष्टेता पाप पुन तब कहते होता जब तहारी आपन सुन समाद तब वैद विरोध किस संग कमाद जब इसका वर्ण चिन्ह ना जापत तब हरख तोग कहो किस है व्यापत जब अपने आप पार ब्रह्म तब मोह कहा किस होवत भरम आपन खेल आप वर्ती जा नानक करना हार ना दूजा जब होवत प्रभ केवल तहनी तब बांध मुक्त कहो किस कहो गानी जब एक है हर अगम अपार तब नरक स्वर्ग कहो कौन अवतार जब निर्गुण प्रभ सहज सुभाय तब सिर सकत कहो कित ठाय जब आप है आप अपनी जोत तहरै तब कवन निडार कवन कत डारै आपन चलत आप करण हार नानक ठाकुर अगम अपार अविनाशी सुख आपन आसन तह जन्म मरण कहो कहां विनाशन जब पूर्ण करता प्रभ सोए तब जम की त्रास कहो किस होए जब अवगत अगोचर प्रभ एका तब चित्र गुप्त किस पूछत लेखा जब नाथ निरंजन अगोचर अगाधे तब कौन छुटे कौन बंधन बाधे आपन आप ही अचरजा नानक आपन रूप आप ही उपर जान जह निर्मल पुरख पुरख पत होता तह बिन मैल कहो क्या तोता जह निरंजन निरंकार निर्वाण तह कौन कौ मान कौन अभिमान जह स्वरूप केवल जगदीश तह चल छिद्र लगत कहो कीस जह ज्योत स्वरूपी ज्योत संग समाव तह सह भूत कवन तृप्ताव कर्ण करावन कर्ण हार नानक करते का नाहि सुमार जब अपनी शोभा आपन संग बनाई तब कवन माए बाप मित्र सुत पहाई जह सर्व कला आप है परवीन तह वेद कतेब कहा को चीन जब अपन आप और तहर तो सगन अप सगन कहा विचार यह आपन ऊच आपने आप नेरा तह कौन ठाकुर कौन कही है चेरा बिस्मन बिस्म रहे बिस्माद नानक अपनी गात जान हो आप जह अशाल अशेद अपेद समाया ऊहा किस व्यापत माया आप सको आप है आदेश त्यो गुण का ना ही परवेश यह एक है एक एक भगवंता तह कौन अचिंत किस लागे चिंता जह अपन आप पतियारा तह कौन कथा कौन सुनने हार बहु बेअंत ऊंचते ऊंचा नानक आप सको आप है पहुंचा जह आप रचियो परपंच आकार त्यो गुण मह कीनो बितार पाप पुन तह पही कहावत को नरक को सुर्ग बंशावत आल जाल माया जंजाल हो मैं मोह भरम पह पहार दुख सुख मान अपमान अंत प्रकार की ओ बखयान आपन खेल आप कर देख खेल संकोच तौ नानक एक जह अवगत भगत पह आप जह पसरे पासार संत प्रताप दोहु पाख का आप है धनी उनकी शोभा उनहु बनी आप है कौतक कर अनद चोज आप है रस भोगन निरजोग जिस पहावै तिस आपन लाए लावै जिस पहावै तिस खेल खेलावै बेसुमार अथाह अगंत अतोलै ज्यो बुलावहो त्यो नानक दास बोलै सलोक जी जंत के ठाकुर आपे वर्तन हार नानक एको पसरिया दूजा कहे त्रिस्तार अष्टपदी आप कथ आप सुन हार आप है एक आप विस्तार जांच पहावे तां सृष्टि उपाय अपने पहाने लय समाय तुम ते भिन्न नहीं किश होय आपन सूत सब जगत परोय जाको प्रभ जियो आप बुझाए सच नाम सोई जन पाए सो समदर्शी तत का बेता नानक सगल सृष्टि का जेता जी जंतर सब ताकै हाथ दीन दयाल अनाथ को नाथ जिस राख तिस कोय ना मारे सो मुआ जिस मनहु विसार तिस ताज अवर कहा को जाए सब सिर एक निरंजन राय जी की जुगत जाकै सब हाथ अंतर बाहर जान हो साथ गुण निदान बेअंत अपार नानक दास सदा बलिहार पूर्ण पूर रहे दयार सब ऊपर होवत किरपार अपने कर्तव्य जाने आप अंतर जामी रहो बे आप प्रतपाल जीवन बहु भांत जो जो रचियो सुत है त्यात जिस भावे इस लय मिलाए भगत कर है हर के गुण गाए मानी अंतर विश्वास कर मानिया करण हार नानक एक जानिया
जन लागा हर एक नाए तिसकी आस न बिरथी जाए सेवक कौ सेवा पानी आई हुक्म बूझ परम पद पाई इसे ऊपर नहीं विचार जाके मन बसिया निरंकार बंधन तोर पहे निर्वैर अन दिन पूजा है गुर के पैर ਇਹ ਲੋਕ ਸੁਖੀਏ ਪਰਲੋਕ ਸੁਹੇਲੇ ਨਾਨਕ ਹਰ ਪਵ ਆਪਹਿ ਮੇਲੇ ਸਾਧ ਸੰਗ ਮੇਰ ਕਰਹੁ ਆਨੰਦ ਗੁਣ ਗਾਵਹੁ ਸਭ ਪਰਮਾਨੰਦ ਰਾਮ ਨਾਮ ਤਤ ਕਰਹੁ ਵਿਚਾਰ ਦੁਰਲਭ ਦੇਹ ਕਾ ਕਰਹੁ ਉਧਾਰ ਅੰਮ੍ਰਿਤ ਬਚਨ ਹਰ ਕੇ ਗੁਣ ਗਾਓ ਤਾਨ ਤਰਨ ਕਾ ਇਹ ਸੁਆਓ ਆਠ ਪਹਿਰ ਪ੍ਰਭ ਪੇਖਹੁ ਨੇਰਾ ਮਿਟੈ ਅਗਿਆਨ ਬਿਨਸੈ ਅੰਧੇਰਾ ਸੁਨ ਉਪਦੇਸ਼ ਹਿਰਦੈ ਵਸਾਵਹੁ ਮਨ ਇਸ਼ਟੇ ਨਾਨਕ ਫਲ ਪਾਵਹੁ ਹਾਲਤ ਪਾਲਤ ਦੋਏ ਲਿਹੋ ਸਵਾਰ ਰਾਮ ਨਾਮ ਅੰਤਰ ਉਰ ਤਹਾਰ ਪੂਰੇ ਗੁਰ ਕੀ ਪੂਰੀ ਦੀਖਿਆ ਜਿਸ ਮਨ ਬਸੈ ਤਿਸ ਸਾਚ ਪਰੀਖਿਆ ਮਨ ਤਨ ਨਾਮ ਜਪਹੁ ਲਿਵ ਲਾਏ ਦੁਖ ਦਰਦ ਮਨ ਤੇ ਪਹੁ ਜਾਏ ਸਚ ਵਾਪਾਰ ਕਰਹੁ ਵਾਪਾਰੀ ਦਰਗਹ ਨਿਭਹਿ ਖੇਪ ਤੁਮਾਰੀ ਏਕਾ ਕੇਕ ਰਖਹੁ ਮਨ ਮਾਹੇ ਨਾਨਕ ਬਹੁਰ ਨਾ ਆਵਹਿ ਜਾਹੇ ਇਸੇ ਦੂਰ ਕਹਾ ਕੋ ਜਾਏ ਉਭਰੈ ਰਾਖਨ ਹਾਰ ਤੇ ਆਏ ਨਿਰਭਉ ਜਪੈ ਸਗਲ ਭਉ ਮਿਟੈ ਪ੍ਰਭ ਕਿਰਪਾ ਤੇ ਪ੍ਰਾਣੀ ਛੁਟੈ ਜਿਸ ਪ੍ਰਭ ਰਾਖੈ ਤਿਸ ਨਾਹੀ ਦੁਖ ਨਾਮ ਜਪਤ ਮਨ ਹੋਵਤ ਸੁਖ ਚਿੰਤਾ ਜਾਏ ਮਿਟੈ ਅਹੰਕਾਰ ਇਸ ਜਨ ਕੋ ਕੋਇ ਨਾ ਪਹੁੰਚਣ ਹਾਰ ਸਿਰ ਉਪਰ ਠਾਡਾ ਗੁਰਸੂਰਾ ਨਾਨਕ ਤਾ ਕੇ ਕਾਰਜ ਪੂਰਾ ਮਤ ਪੂਰੀ ਅੰਮ੍ਰਿਤ ਜਾ ਕੀ ਦ੍ਰਿਸ਼ਟ ਦਰਸ਼ਨ ਪੇਖਤ ਉਧਰਤ ਸ੍ਰੇਸ਼ਟ ਚਰਨ ਕਮਲ ਜਾ ਕੇ ਆਨੂਪ ਸਫਲ ਦਰਸ਼ਨ ਸੁੰਦਰ ਹਰ ਰੂਪ ਧਨ ਸੇਵਾ ਸੇਵਕ ਪਰਵਾਨ ਅੰਤਰ ਜਾਮੀ ਪੁਰਖ ਪ੍ਰਧਾਨ ਜਿਸ ਮਨ ਬਸੈ ਸੋ ਹੋਤ ਨਿਹਾਲ ਤਾ ਕੈ ਨਿਗਤ ਨਾ ਆਵਤਕਾਰ ਅਮਰ ਪਹਿ ਅਮਰਾ ਪਦ ਪਾਇਆ ਸਾਧ ਸੰਗ ਨਾਨਕ ਹਰ ਧਿਆਇਆ ਸਲੋਕ ਗਿਆਨ ਅੰਜਨ ਗੁਰ ਦੀਆ ਅਗਿਆਨ ਅੰਧੇਰ ਬਿਨਾਸ ਹਰ ਕਿਰਪਾ ਤੇ ਸੰਤ ਭੇਟਿਆ ਨਾਨਕ ਮਨ ਪ੍ਰਗਾਸ ਅਸ਼ਟਪਦੀ ਸੰਤ ਸੰਗ ਅੰਤਰ ਪ੍ਰਭ ਡੀਠਾ ਨਾਮ ਪ੍ਰਭੂ ਕਾ ਲਾਗਾ ਮੀਠਾ ਸਗਲ ਸਮਗਰੀ ਏਕਤ ਘਟ ਮਾਹੇ ਅਨਕ ਰੰਗ ਨਾਨਾ ਦ੍ਰਿਸ਼ਟਾਹੇ ਨੌ ਨਿਧ ਅੰਮ੍ਰਿਤ ਪ੍ਰਭ ਕਾ ਨਾਮ ਦੇਹੀ ਮਹਿ ਇਸਕਾ ਵਿਸਰਾਮ ਸੁਨ ਸਮਾਦ ਅਨਹਤ ਤਹਿਨਾਦ ਕਹਿਣ ਨ ਜਾਈ ਅਚਰਜ ਬਿਸਮਾਦ ਤਿੰਨ ਦੇਖਿਆ ਜਿਸ ਆਪ ਦਿਖਾਏ ਨਾਨਕ ਤੇ ਜਾਣ ਸੋਜੀ ਪਾਏ ਸੋ ਅੰਤਰ ਸੋ ਬਾਹਰ ਅਨੰਤ ਘਟ ਘਟ ਵਿਆਪ ਰਹਿਆ ਭਗਵੰਤ ਤਰਨ ਮਾਹੇ ਆਕਾਸ਼ ਪਾਇਆਲ ਸਰਬ ਲੋਕ ਪੂਰਨ ਪ੍ਰਤਪਾਰ ਬਨ ਤਿੰਨ ਪਰਬਤ ਹੈ ਪਾਰ ਬ੍ਰਹਮ ਜੈਸੀ ਆਗਿਆ ਤੈਸਾ ਕਰਮ ਪੌਣ ਪਾਣੀ ਬੈ ਸੰਤਰ ਮਾਹੇ ਚਾਰ ਕੁੰਟ ਦਹਿ ਦਿਸੇ ਸਮਾਹੇ ਤਿਸ ਤੇ ਤਿੰਨ ਨਹੀਂ ਕੋਠਾਓ ਗੁਰਪ੍ਰਸਾਦ ਨਾਨਕ ਸੁਖ ਪਾਓ ਵੇਦ ਪੁਰਾਣ ਸਿਮਰਤ ਮਹਿ ਦੇਖ ਸਤਿਅਲ ਸੂਰ ਨਖਿਆਤਰ ਮਹਿ ਏਕ ਬਾਣੀ ਪ੍ਰਭ ਕੀ ਸਭ ਕੋ ਬੋਲੈ ਆਪ ਅਡੋਲ ਨਾ ਕਬਰੂ ਡੋਲੈ ਸਰਬ ਕਲਾਕਾਰ ਖੇਲੈ ਖੇਲ ਮੋਲ ਨਾ ਪਾਈਐ ਗੁਣ ਹੈ ਅਮੋਲ ਸਰਬ ਜੋਤ ਮਹਿ ਜਾਗੀ ਜੋਤ ਧਾਰ ਰਹੋ ਸਵਾਮੀ ਓਤ ਪੋਤ ਗੁਰਪ੍ਰਸਾਦ ਪਰਮ ਕਾ ਨਾਸ ਨਾਨਕ ਤਿੰਨ ਮਹਿ ਇਹੋ ਵਿਸਾਸ ਸੰਤ ਜਨਾ ਕਾ ਪੇਖਣ ਸਭ ਬ੍ਰਹਮ ਸੰਤ ਜਨਾ ਕੈ ਹਿਰਦੈ ਸਭ ਧਰਮ ਸੰਤ ਜਨਾ ਸੁਨਹਿ ਸੁਭ ਬਚਨ ਸਰਬ ਵਿਆਪੀ ਰਾਮ ਸੰਗ ਰਚਨ ਜਿਨ ਜਾਤਾ ਤਿਸਕੀ ਇਹ ਰਹਿਤ ਸਤ ਬਚਨ ਸਾਧੂ ਸਭ ਕਹਿਤ ਜੋ ਹੋਏ ਸੋਈ ਸੁਖ ਮਾਨੈ ਕਰਨ ਕਰਾਵਨ ਹਾਰ ਪ੍ਰਭ ਜਾਨੈ ਅੰਤਰ ਵਸੇ ਬਾਹਰ ਪੀ ਓਹੀ ਨਾਨਕ ਦਰਸ਼ਨ ਦੇਖ ਸਭ ਮੋਹੀ ਆਪ ਸਤ ਕੀਆ ਸਭ ਸਤ ਤਿਸ ਸਭ ਤੇ ਸਗਲੀ ਉਤਪਾਤ ਤਿਸ ਭਾਵੈ ਤਾਂ ਕਰੇ ਵਿਸਥਾਰ ਤਿਸ ਭਾਵੈ ਤਾਂ ਏਕੰਕਾਰ ਅਨਕ ਕਲਾ ਲਭੀ ਨਹਿ ਜਾਏ ਜਿਸ ਭਾਵੈ ਤਿਸ ਲਏ ਮਿਲਾਏ ਕਵਨ ਨਿਕਟ ਕਵਨ ਕਹੀਐ ਦੂਰ ਆਪੇ ਆਪ ਆਪ ਭਰਪੂਰ ਅੰਤਰਗਾਤ ਜਿਸ ਆਪ ਜਨਾਏ ਨਾਨਕ ਤਿਸ ਜਨ ਆਪ ਬੁਝਾਏ ਸਰਬ ਭੂਤ ਆਪ ਵਰਤਾਰ ਸਰਬ ਨੈਨ ਆਪ ਪੇਖਣ ਹਾਰ ਸਗਲ ਸਮੱਗਰੀ ਜਾ ਕਾ ਤਨ ਆਪਣ ਜਸ ਆਪ ਹੀ ਸੁਣੈ ਆਵਨ ਜਾਨ ਇੱਕ ਖੇਲ ਬਨਾਇਆ ਆਗਿਆਕਾਰੀ ਕੀਨੀ ਮਾਇਆ ਸਭ ਕੈ ਮਦ ਅਲਿਪਤੋ ਰਹਿ ਜੋ ਕਿਛ ਕਹਿਣਾ ਸੋ ਆਪੇ ਕਹਿਣ ਆਗਿਆ ਆਵੈ ਆਗਿਆ ਜਾਏ ਨਾਨਕ ਜਾਂ ਪਾਵੈ ਤਾਂ ਲਏ ਸਮਾਏ ਇਸਤੇ ਹੋਏ ਸੋ ਨਾਹੀ ਬੁਰਾ ਓਰੈ ਕਹੋ ਕਿਨੈ ਕਛ ਕਰਨ ਆਪ ਭਲਾ ਕਰਤੂਤ ਅਤਨੀਕੀ ਆਪੇ ਜਾਣੈ ਆਪਣੇ ਜੀ ਕੀ ਆਪ ਸਾਜ ਧਾਰੀ ਸਭ ਸਾਜ ਓਤ ਪੋਤ ਆਪਣ ਸੰਗ ਰਾਜ ਤਾਂ ਕਿ ਗਤ ਨਿਤ ਕਹੀ ਨਾ ਜਾਏ ਦੂਸਰ ਹੋਏ ਤਾਂ ਸੋਚੀ ਪਾਏ ਤਿਸਕਾ ਕੀਆ ਸਭ ਪਰਵਾਨ ਗੁਰਪ੍ਰਸਾਦ ਨਾਨਕ ਇਹੋ ਜਾਣ ਜੋ ਜਾਣੈ ਇਸ ਸਦਾ ਸੁਖ ਹੋਏ ਆਪ ਮਿਲਾਏ ਲਏ ਪ੍ਰਭ ਸੋਏ ਉਹ ਧਨਵੰਤ ਕੁਲਵੰਤ ਪਦਵੰਤ ਜੀਵਨ ਮੁਕਤ ਜਿਸ ਹਿਰਦੈ ਭਗਵੰਤ
धन धन धन जन आया जिस प्रसाद सब जगत तरायन जन आवन का यह सुआव जन कै संग चित आवे नाव आप मुक्त मुक्त करे संसार नानक तिस जन को